0: किया है GFM88 रेडियो नेटवर्क सिंधड़ी जी शाम आई अवां जे नाम ॾिसंदासीं त असां सां गॾु हाणे कॉल ते केरु आहे. हलो, अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम सलाम जन साईं, छा हाल आहे, कुझु आयो ख़ैर?
0: अलहमदुल्ला, दुआ लॻी पई आहे. केरु साहब ऐं किथां खां?
1: सर, कुंदरी खां चोवन कुमार गोली वटि थो ॻाल्हायां. सर,
0: छा हाल आहे, ख़ुशि आहियो चोवन? अलहमदुल्ला, दुआ लॻी पई आहे. ए वन लॻा पिया आहियूं. अवां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे? तव्हां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे?
1: दोस्त हीअं वेठो हूंदो आहे कासम, त तकरीबन पासे में वेठो हूंदो आहे कासम लचवाणी आहे. दोस्त असांजो तव्हांखे रुस्तम पावर बि ॿुधे पियो, ऐं गुलाब गुल भील ऐं हरेश खेताणी सां गॾु ॿुधंदो आहे. चेलार में सभिनी खे सलाम सर.
0: वालेकुम असलाम. कहिड़े कुर्ब मिठा माण्हू, कहिड़े कुर्ब तव्हांजा?
1: महिरबानी सर.
0: थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. चोवन कुमार कोहली जी कॉल, ऐं ॾिसंदासीं हुन खां पोइ असां

0: जी जनाब, कॉल ते असां सां जुड़ी चुका आहिनि। केर ॾिसंदासीं कॉल ते केर आहिनि? हलो, अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? रोड़ी सखर खां तव्हां पुराणो ॾिसंदा नज़ीर अहमद मंगरियो।
0: साईं नज़ीर अहमद मंगरियो साहिब, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, चङा भला। अलहमदुल्ला, दुआ लॻी पई। तव्हां ख़ुशि आहियो, आबाद आहियो?
1: माशाला ज़बरदस्त तव्हांजो प्रोग्राम, अलाह जा एहसान। उतर जे थधे थधे हवाउनि में तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदा
0: साईं। भला भाग असांजा, अवां जहिड़ा महबूब दोस्त असांखे ॿुधनि, ॿियो छा घुर्जे?
1: मिठड़ो आवाज़ ऐं अंदाज़ तव्हांजो लुत्फ़ ॾेई रहियो आहे हक़ीक़त में।
0: कहिड़े कुर्ब मिठो माण्हू, कहिड़े कुर्ब? अवां सां गॾु ॿियो केरु केरु ॿुधे पियो?
1: हा, काफ़ी दोस्त आहिनि, पर थी सघे तव्हां थोरो आहिस्ते सुमिरे जो कलाम ॿुधाईंदा।
0: ज़रूरु ॿुधाईंदासीं, कीअं कोन ॿुधाईंदासीं। असांखे हिते हलणो आहे, अवां सां गॾु ज़िंदा रहणो आहे, त ॿुधंदा ॿुधाईंदासीं।
1: अलाह ख़ुशि रखंदो आहे। नबन बिजरानी तव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहे, सिकंदर अली शबानी आहे।
0: जी जी।
1: मोहम्मद सुलेमान शेख ऐं अब्दुल महमीद शेख तव्हांजो प्रोग्राम ॿुधे थो।
0: जी जी।
1: या काफ़ी जेके बि दोस्त आहिनि, चोन कुमार कोरी ऐं सलाम ॾींदा भई।
0: वालेकुम असलाम, कहिड़े कुर्ब में ठवाणो, कहिड़े कुर्ब? थैंक यू, थैंक यू, थैंक यू, महिरबानी। ओके जनाब, साज़ ऐं आवाज़ साथ में असां साण अवांजो साथ, ऐं हिकु वधीक कॉल अटेंड कंदासीं, ॾिसंदासीं त कंहिंजी आहे कॉल। जी जनाब, हलो, अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम भाउ, कहिड़ो हाल आहे?
0: भाउ दुआ आहे, भाउ तव्हां केरु पिया ॻाल्हायो?
2: जी घोट बाबू वारो सरपारकर खां ॻाल्हायो पियो, दिलीप कुमार मेघवाड़।
0: छा हाल आहे दिलीप कुमार भाउ?
2: जी जी, अलाह जो शुक्र आहे, हाल कुझु बहितर आहे न?
0: हाणे कुझु बहितर आहे न? अच्छा, ऐं अवां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे?
2: जॾहिं तव्हां सां ॻाल्हि कयूं था न, ॻाल्हाईंदा तॾहिं हाणे लफ़्ज़ कटिजी वञे थो, बिल्कुलु बहितर थी
0: वञे। न त पोइ ईअं मां तव्हांखे रोज़ कॉल करियां, जेकॾहिं मुंहिंजी कॉल ते तव्हां बहितर थी सघो था त मां सॼो ॾींहुं तव्हांखे कॉलूं करण लाइ तयारु आहियां।
2: जी जी जी, जी हा, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। मूंसां गॾु कुझु दोस्त ॿुधनि पिया, हुनखे शामिल कंदासीं।
0: साईं साईं, भले नाला वठो हुननि जा।
2: ॾियारली लुंड, रोस्तम पवार, रामचंद मकवाण, मलक मोहम्मद बलोच, मोहम्मद साले लगारी। अॼु थोरा नालो वठंदा छो त ॿियनि खे वारो ॾियो, सभिनी खे सलाह।
0: ॾाढो सुठो कमु हाणे तव्हां शुरू कयो, इहो सही आहे। पहिरीं एतिरा नाला वठंदा आहियो, चङो ख़ासो आरजे एतिरा नाला न वठे जेतिरा हिकिड़ो लिस्नर नाला वठी वञे थो।
2: दोस्त एतिरा आहिनि जेतिरा रेल गाॾियूं दॿा हूंदा आहिनि न
0: बाबा। सॼी सिंध जेका आहे न, उहा पंहिंजा दोस्त आहिनि, भाउ आहिनि, भेणूं आहिनि। पर हाणे जंहिंजो नालो तव्हां न वठंदा, उहो नाराज़ थी वियो। हिन खां बहितर थोरा हिकिड़ो ॿ नाला वठो पंहिंजे घर भातियुनि जा, पंहिंजा जेके आहिनि छोकिरा हुननि जा, ताकी ॿियनि खे चइजे त यार वरी ॿिया था कावड़ कनि। कुर्ब तव्हांजा, कुर्ब तव्हांजा। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। भलीकार चवंदासीं तव्हांखे साईं मुंहिंजा। हा, चोरी चोरी कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आहे। कॉल अटेंड कंदासीं, ॾिसंदासीं केरु आहे असां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम अस्सलाम साईं, केतिरे जबल खां बदरुद्दीन चांडिया साईं।
0: बदरुद्दीन चांडिया साहब, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो?
3: अलहमदुल्ला साईं, मानी हाज़ुर आहे साईं। मानी
0: साईं, हींअर ई मानी पिया खाओ संजे मां?
3: जी जी साईं, कुझु मुंहिंजा दोस्त आहिनि वारा।
0: जी जी,
3: फहीम चांडियो।
0: जी जी,
3: बाबर चांडियो।
0: जी जी,
3: ज़ुल्फ़िकार चांडियो।
0: जी,
3: अकरम चांडियो।
0: असद चांडियो। महिरबानी, महिरबानी साईं, महिरबानी।
3: ओके ओके
0: ओके ओके। जी जनाब, इकरार वहीद जी आवाज़ सां गॾु गॾु कॉलूं बि अचनि पियूं, ॾिसूं था कंहिंजी कॉल आहे। हलो, अस्सलाम वालेकुम।
4: वालेकुम अस्सलाम।
0: केर साहब ऐं किथां खां? जी, छा हाल आहे चांडिया साहब, ख़ुशि आहियो?
4: शुक्र अलहमदुल्ला मालिक साईं, असां रब गरम दुआऊं साईं, तव्हांजे तव्हां पंहिंजा हलजो, ख़ुशि आहियो त हेठां मज़े नेमुन।
0: जी जी, अलहमदुल्ला, तव्हां सां गॾु बि केरु पियो ॿुधे?
4: मुंहिंजा मारुट मूं सां गॾु हुन साजिद हुसैन चांडियो ऐं नज़र हुसैन चांडियो ऐं मुंहिंजा ॿाहिरि नालादा चांडियो ऐं मौलादा चांडियो, मुंहिंजो प्यारो दोस्त ज़ुल्फ़िकार चांडियो साईं।
0: साईं सभिनी जूं महिरबानी, लख थोरा मिठा माण्हू। ओके, कुर्ब तव्हांजा। आहे जी एफ एम 88 रेडियो नेटवर्क जो, जी एफ एम सखर, जी एफ एम लाड़काणू, जी एफ एम मेरपुर खास, GFM Moro, GFM Mehrapur, GFM Matiari, GFM Sakrand, and GFM Matli jo gadiyal awaz. Isan asi call te kera hai. Hello, assalamu alaikum.
5: Assalamu alaikum salam.
0: Sai Kher sahab hai kitha ka?
5: Ana khitar te bole ka zulfkar te ande ajun sahab.
0: Ji zulfkar hai wasa kad be kher pe bude. مہربانی میٹھا مانو مہربانی لکھ تھورا تا وانجا خوش ہو جو اوکے جناب ڈسناسی کال تے کیرا ہے ہلو السلام علیکم ہلو السلام علیکم
5: وعلیکم السلام صحیح چال ہے خوش ہو
0: الحمدللہ کیر صاحب ہیں کتھا کا
5: سائیں آر جے ناز فقیر محمد جلالانی گوٹھ غلام حسین جلالانی لگ جول
0: مہربانی میٹھا مانو ویلکم چوندا سی تاں کے تاں سا کدی بھی کیر پہ بدھے
5: ہاں سائیں کافی دوست موسا کدے ہیں میں ان وقت سان جو چارو دوست رستم علی پاور روشن علی پاور غلام رحیم بلوچ قربان خاص کلی چون کمار کولی ان سے گھر کچھ مجھے فیملی جا ممبر جانی آرزو اسلم جلالانی شجاعت حسین جلالانی اختیار حسین جلالانی مختار ناز محبوب ناز آئیں گھر ذیشان حیدر جلالانی تروم بدن جا
0: مہربانی مہربانی میٹھا مانو تھینک یو خوش ہوجو شارٹ بریک ہے کمرشل بریک ہے دوران کال نہ کجو کال کجو ٹھیک بجن منٹن کا پی پروگرام ہے جاری ساری ننڈڑے بریک کا واپس یونس بکاری کے دہنا منچ